0: ¿Cuál rey de pelear que solo toque chan? Practica abrir más de mil mundinos. Hubo ese rey tú.
1: Los ciudadanos ya con la zona calo, ¿pasa saer? ¿Y a qué de mi hija? ¿Si un poco la se pone a ver? ¿No que hay cosas mucho?
0: Los ciudadanos han por la gris. Los ciudadanos han hecho ni por paro. Los ciudadanos han por de mi hija veis a paro. ¿No tienen pan y lanza su pan? ¿Han me de agua? ¿No ha hallado de mi hija? ¿Ya con que se siga a casa? Los ciudadanos han por la gris. आपण आता आई जन देख जन्याची आहे जसं नजर आणि आपण डगर लागत चालगेला आप मग जनी जीन कैसा जसं आपण डगर लागत काही चालगेला जेटी जेटी एक जोगी कुटी बसेला वो कुटी मुलं जन बसला तर तसं जास्त मला जात तर आपण जनी मुलं स्वाद लेखरा पोस रोख ठक्क जोगी कुटी मुलांचं बैठकं जिथं कमी तसं राजकुमारी जोग्याचे खूप पाठ बघा विनोदानं बाद करत होता जोग्या राजकुमारी जोग्या राजकुमारीनं काय शिकलीस आप राजकुमार जगी ही तर उठी असं पाणी मागी पण आई तर कोण बा या नियम कसं कहाव दुसरं मी कोण असे चिखल चिखलनी शिकठी तू चलो आपले जिको पिओ कहाव कैसा शिकायल दुसरं ना कटी राजकुमारांना लागल राजकुमार जागल तर प्यास लागली ओ हो राजकुमारी म्हणजे प्यास लागल पाणी लागल तसं राजकुमारी जोगे शिखल अनुसार कहल राजकुमाराला चोर कोण दिये तर तसं कोण से पाणी जिकल आहे तर कोण ढकील देऊ तर दुसरं तुम्ही एक हठे कहल जोगे ना कती राजकुमार पाणी जिकल राजकुमार कोण ढकील द्याल राजकुमार कुआं भीतर गई गिल जिस राजकुमारी और जोगिया मिलखा कुछ छुटके निकल गया गांव में गई गिल राजकुमार कुआं भीतर पड़ी रहा के जी मही जी के मही पकड़ करी कैसे मरने सोचेगा पकड़ सोचा कम से आप इतने साल के राजा अपन फोर्स फोन कर लेगा बनो सिरा खेला गया बनो बनो नेंगा नेंगा सिरा खेला खेला जब एक कोटिंग पानी पिया लेगा कुछ ही लग रहा तो सुन सुन देख ला जसं कुण पाणी पिया गेलं जसं कुण भित्त राजकुमाराला चिन्ह ते काय दाखवायचे आता कुण भित्त दाट्या मला पाणी पिया येईल मग राजकुमार भेटू पाणी पिण्यास सांग तर माझा मी कोण हाकेल द्या जसं राजा आपण फौजी ना देवलं राजकुमाराला जिंको कह जसं फौजी मला जिंकलं कुण भित्त ते राजकुमाराला
2: राजकुमार वाटत
3: Thank you. Thank you.